धा धा घेरे नागे धेने घेने धाती घेने धारा गेन ताके धेने धेना गेन ताके टेता के टे धेने घेरे नागे धेने गेन धाती घेने धारा गेने ताके देने देना केने तिन ता ता केरे नाके तेने केने ताती केने तारा केने ताके तिने तेना केने ताके टेता के टे धेने घेरे नागे धेने घेने धाती घेने धारा गेने ताके देने तिन।